मिलन गीत सिंगल चित्रपट संगीत अमरणीय रसायक नाता वालपोल के हंड्रेड थी ने अमरणीय पिरसुद निर्माण सिलिया हदवत सुजो में लंगावे ने शब्द हद राहु मुकारी गीते तुली होदम देन में गीते असु बीट हितरे ने चित्रपट एक दर्शनयक नियंद रात्र संदेलिय सा ए आतरी गलायन सुवंद पिरनु गायन सरल रिद्मयक नेवे एक गीते ते गमनक वर्णयक सा सिनेमा लोके अमरणीय गीत करण शब्दयक तथा वालपोलगे हंड में गीत आन किनाट लोके विवृत वेनवा सुवंद सांसुन सा सिनेमा रसें पिरनु में गीत लंका रेडियो ओब वेत हंद रावो मुह के लिए Heute bringen wir Ihnen ein Lied, das die Atmosphäre klassischer sri-lankesischer Filmkunst wunderschön einfängt. Gesungen von Lata Walpole und Armuthusami musikalisch gestaltet, trägt eine besondere Ruhe und Eleganz. Es ist ein Stück, das die Magie alter Filmzeiten zurückholt. Warm, ruhig und voller Atmosphäre. Yes, for Sie bei Lanka Radio. Lata Walpole.

मिलन गीत सिंगल चित्रपट ए पीरुन सुवंद शासे आरगने ने गीत है धर्मदास वालपल के हंड्रेड तीन ने गैम्बरू शब्द पिरिसुद गायने सा गीते दे जीवे दन साक्ते फुल्ली गोना तुले होंदी मदने नो में गीते असुविते हितते ने गामे पारन मोहतक खता सरल सातुट सा सिनेमा लोके वर्ण मुत्तुस्वामी के संगीते में गीते दे देन हंगीम अतिशय विशेष है सरल रिद्मक ඒ වගේම ගීතයට ගමනක් සුවඳක් සහ පරණ කාලේ රසය ගෙනෙන ශබ්දයක්. ධර්මදාස වල්පොලගේ හඬ පුල්ලිගොන අහන කෙනාට සරල සතුටක් පරණ රසයක් සහ සිනමා ලෝකයේ නව මූණුවරක් එකතු කරනවා. ලංකා රේඩියෝ මගින් ඒ ගීතයට ඔබට පුළුවන් දැන් සමන් දෙන්න පුල්ලිගොන. හොයිට හර්න් වියසි නොක්කයින් ලීඩ් ෆොම් වාමන් ක්ලම් ක්ලැසිස ශ්‍රී ලංකේස් ෆිල්ම් සයිට් සුරූපබ්‍රිංගන් පුල්ලිගොන. ये सुंगन फोन धर्मदास वालपल उन आर मुत्तुस्वामी म्यूजिकालिस ट्रेक्ट आयने बेसुंदर ट्रेडिशनल स्टीमु वालपलास स्टीम हट हियर आयने क्लार क्राफ्ट वाले एलिगेंस डी दस लीड वी आयने सेन हाउस आयनम अल्टम फिल्म वर्क एंड लिस्ट निस लाउट सुंदर वी आयने सामट हिंटरग्राउंड देयर एटमॉस्फेयर ट्रेक आयन लीड दस आयन स्टुक डोप लेबन आयन फक Freude und die Magie vergangener Filmzeiten wieder lebendig macht. Jetzt für Sie bei Lanka Radio, Pulligona.